मुगच्छा ऐको प्यानो कुम्निनाथ कार्यक्रमात आउ लिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुम्निनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलं गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करूँ इदोल वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम आयको नसल्यात आयकोन रावात रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग

कच्चा ऐकोप्यान कोंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार. कोंगनीनात कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिलें गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग म्हाका आसला.

देशमुख गीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जी नियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करू। येदोळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।